0: बाह बाह बाह खाइ गीत गाइदेलास ममाजी
1: जब
0: सर्दा खा की
1: सर्दा बोले सर्दा हम सर्दा रे खाची
0: खाइ गेला जे जब डबु खमाइले सुनी काटा
1: नाही खाइटा पई बोले अमर गोर जाकर लोक के अमर गाव जाकर लोक के खाके गागर बोल नाही
0: छेडा गिन सर्दा रे
1: सुनी काटा
0: तू यारी मामा खाता मन कोई सुजी
1: खाता पई सर्दार गीत गाइ